एक ओंकार सतगुरु प्रसाद श्री वाहिगुरु जी की फतेह। जाप श्री मुखवाग पातशाह दसवीं छपै छंद तवै प्रसाद। चक्कर चिह नर बरंजा तर पात नहंजे, रूप रंग रेख भेख को कह न सकत के। चल मूर्तन पौ प्रकाश संतोज कही, जय कोट इंद्र इंद्राण साहे सहान गिणी। जय दिर पवन महीप सुर नर असुर, नेत नेत बन तृण कहत। तब सर्म नाम कथा कवन, कर्म नाम वर्णत समत। भुजंग प्रयात छंद, नमस्तंग काले नमस्तंग कृपाले नमस्तंग रूपे नमस्तंग नूपे नमस्तंग भेखे नमस्तंग लेखे नमस्तंग काय नमस्तंग जाय नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग धर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग थामंग नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग अबाहे नमस्तंग टाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग छेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग अपारे नमस्तंग सवेकै नमस्तंग नेकै नमस्तंग पूते नमस्तंग जूपे नमस्तंग निरकर्मे नमस्तंग निरपरमे नमस्तंग निरदेसे नमस्तंग निरपेसे नमस्तंग निरनामे नमस्तंग निरकामे नमस्तंग निरधाते नमस्तंग निरघाते नमस्तंग निरधूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग सोके नमस्तंग निरतापे नमस्तंग थापे नमस्तंग तरमाने नमस्तंग निधाने नमस्तंग अगाहे नमस्तंग अबाहे नमस्तंग तरवर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे नमस्तंग गम्मे नमस्तस्त्रम्मे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निरास्त्रे नमस्तंग जाते नमस्तंग बहते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे देसंग देसे नमस्तंग पेसे नमस्तंग निरतामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवै नमस्तंग भेवै नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन्मे नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तस्त दयाले नमस्तंग अबरने नमस्तंग मरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग करतारंग नमो सर्वतंदे नमो सत्यबंदे नमस्तंग रसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग क्रीमे नमस्तंग नंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखंग नमो सर्वभोखंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले जा